लीला मात्र होते अक्षरकार, बापतकारी ही ईर्षा माथे बने मकार, नाते नमक हरामी समझो हो